0: dinanku. Chinapala gari dinarata diana. Dari dari namara desa virana. Kala jama uncha khela tamasa. Ayu bhati tara garati nasa. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Diyathanangu kapara chayina, Anjuli bahe kabartana chayina. Rukhamani basan, bhikamagi khansan, tarapani asatiramana lansan. Bhaja Narayen, Bhaja Narayen, Bhaja Hariram. Javasakatanama pranarahansa, Tavatak garima shudani garisan. Prana gai pati patni darche. Thara thara kandai para para sharche. Bhaja Narayana bhaja Narayana bhaja Hari Ram. Kati muni dai chan, kati rangi dai chan. Kati latta ka premi hudai chan. Tara chan jnana bina shava onda. Buri mati krasa shava ikudanda. Bhaja Narayana bhaja Narayana. Bhadariram Gita alikati jo pari linsan alikati ganga jala nili linsan Prabhu ko pujana jojana garlan kinati emaka basama parlan Bhadanarayana bhadanarayana bhadariram Deha vichara gali gayasara lauro bhupara sarana sahara Kesa phuleka danta dhareka shavathana asai tarphageka Khellai biti gayo balya avasa tarunai tirago tarunu avasa Virita bhaye pasi chinta lela harikana vajane kono bela Bhaja Narayana bhaja Narayana bhaja Hariram Ani pani janminu ani pani marnu ani pani garbhaye tira gai parnu Avata prabhuji para lagau yo bhava sagara bata uthau Ani uidim suratara havta patsera tithiritu bara gunta Maina inaira barsha unaisan ayu katrane kaiti unaiun Bhaja Narayana bhaja Narayana sajjana Jovana sakinda kamata thatta pani suke pasi pokhari dhutta Dhana sakye pasi jan virana Tattu buje pasi samsara ituna Bhaja Narayana bhaja Narayana bhaja Hariram Hita mita suta jana tana dhana nari Gothar kheta pasu ghar bari Sabai jainka tain rahane chan Tinkana emale khiti lene chan Bhaja Narayana bhaja Narayana bhaja Hariram Kwasle yo jagama makana pathayo Kati dina bachna sa janu kata ho Manama guna yati vata gairu yosava chauta ki sapana shariva Bhaja Narayana bhaja Hariram Vishnu sahasra gita gau pravuka padatira dhyana lagau Sajjana sangati tira man dev dukhi janaka dukha harilevu Bhaja Narayana bhaja Narayana bhaja Hariram Javataka tanama prana rahancha Tavataka gharma shodhani gharchan Prana gaya pasi patni darche Thar thar kamdai para para sarche Bhaja Narayana bhaja Hariram Sanchala manaka bega thamau Nishaya sukhama phasna na jau Kamai krodhara lobha hatau Jnanara bhakti le vairagya badau Sukhaka khatira bhoga garincha Bhoga pasi pasi roga varincha Nata gari khancha, nata mari jancha, para pani papa itira mana lancha. Bhaja Narayana, bhaja Narayana, bhaja Hariram. Ganga sagar kasi gumchan, ahnana dana bartha kati garchan. Jnana vinashaya janma gujaran.
1: Sarai bau chatru mukhayati kathur, sreni payodhar pani. धारण गर्नु हुने हाम पर्दछु शरण मंगल दिनुहोस् भनी मयूरका रंग जस्ता अति असल बाला छन् ती करमहा अधिक खुल ज्ञानुपुर मणि जडित पाऊ परमा प्रभाव लक्ष्मीका झै गरिकन त घुम्ने गगनमा दया तिम्रो पाऊ भनिकन म पर्छु शरणमा सर्वाउ बीचमा छ पात्र र कमल घण्टा र चक्र यी धनु लम्मा हात बिसे छ पास अति असल शोभाए मान्क्या भनु कुण्डल कान बिसे खजी छ सुनका हिराहरू लाल जडी शोभा गर्नु हुने जग जननीको माग्छु दयायो घडी कपालमा केश बन्धन मुकुट पनि धर्ने अति असल शशील जित गर्ने मुख कमलको सुन्दर सकल अति लामो चुल्ठो सरपसरी झुल्ने जगनमा लगाएको सिक्री झुनु झुनु गर्ने गगनमा अगाडि सागरको मथन गर्दा बाँसु किसरी लपेटन्ना मन्दर झै जगन सुन कि सिक्री अकबरी बडो शोभा गर्ने झलमल भई त्यही जगनमा हजुरको हे दुर्गे स्वरूप पनि ध्यान गर्छु मनमा ध्वजा धर्ने चन्दर मजुर पनि जसका उपरीमा